0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद।
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा आनंद लुटा।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं, भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: पुणेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन. खुश रहो, खुशियां बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद

पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंदित रहा।
1: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: शब्द प्रेमी मित्रांनो आणि पुस्तकांना आपले मित्र मानणाऱ्या सर्व सरस्वती पुत्रांनो आणि रसिक श्रोते हो, तुम्हाला साष्टांग दंडवत नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आज आरजे जगदीश सोबत ऐकत आहात आपल्या सभोवताली असलेल्या शब्दप्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला कार्यक्रम पाने चाळता चाळता। पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे। शब्दप्रभू मित्रांनो आणि रसिक श्रोते हो, पाने चाळता चाळता या कार्यक्रमाला बघता बघता 3 वर्ष झाली आणि जवळजवळ 150 पुस्तकांना आतापर्यंत आपण परिचय करून दिला, त्यांची ओळख करून दिली। शब्दप्रभू मित्र हो, तुम्ही लिहिता, आम्ही तुमचं पुस्तक कार्यक्रमात घेतो आणि तुमच्या पुस्तकाला गल्लोगल्ली पोहोचवण्याचा, वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा, रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो। अर्थात आज आपण अशा एका पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत जे पुस्तक अनुवादित केलंय शब्दप्रभू सुलभा खानोलकर यांनी। पुस्तकाचं म्हणजे साहित्यकृतीचं नाव आहे ज्योतिर्मयी बुद्धी तुझी, अर्थात श्रीनिवास रामानुजन या गणित तज्ञ

त्याची सार्थ समर्थ सशक्त योग्य सुयोग्य अशी ओळख शब्द प्रभू अनुवादित ग्रंथातून सुलभा खालोलकर करून देतायत. मुखपृष्ठ अत्यंत अप्रतिम आहे, म्हणजे पेन्सिल पट्टी पेन गणिताची सूत्र आणि तेजपुंज असे श्रीनिवास रामानुजन मुखपृष्ठावर हे गुरु आणि मनपृष्ठावर त्यांच्या शिष्या शब्द प्रभू सुलभा खानोलकर. मुखपृष्ठ ते मलपृष्ठ हा प्रवास अंतरंगातून जातो आणि अंतरंगामध्ये पहिल्याच पानावर प्रियदर्शी पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं पहिलंच पान पुन्हा तेजपुंज श्रीनिवास रामानुजन यांचं अर्पण पत्रिका प्रतिम कैलासवासी श्रीनिवास रामानुजन यांचे द मॅन हू न्यू इन्फिनिटी या पुस्तकाचा मराठी भावानुवाद मी गुरु शिष्य नात्याने केलेला आहे. हे पुस्तक माझे गुरु रामानुज यांना अर्पण करत आहे शब्द प्रभू सुलभा खानोलकर. माझे आजी आजोबा कैलासवासी सौ आनंदीबाई शांताराम खानोलकर आजी कैलासवासी श्री शांताराम महादेव खानोलकर आजोबा. आणि मुखपृष्ठ जे चितारलं आहे ते चैतन्य आर्ट दादर अक्षरजुळणी पण चैतन्य आर्ट दादर 400 रुपये किंमत आहे. प्रकाशक आहेत आयु शब्द प्रभू विलास पवार आणि सर्व अधिकार सर्व हक्क हे शब्द प्रभू सुलभा खानोलकर यांच्याकडे स्वाधीन करण्यात आलेले आहेत. मला या गोष्टीत मला या पुस्तकातली अत्यंत आवडलेली गोष्ट म्हणजे झंकार मनाते मनोगताचं नाव प्रस्तावना असं न देता किंवा मनोगताचं नाव मनोगत असं न देता झंकार मनातील असं दिलेलं आहे. अभिप्राय म्हणून प्रस्तावना छापलेली आहे आणि झंकार मनातील मध्ये इतकं सुंदर गोष्ट आहे बघा. त्या असं लिहितात शब्द प्रभू सुलभा असं लिहितात अनंतता जाणीवी कुणी तर श्री रामानुज याने सुंदर कलम वस्त्राचं एक एक पद उलगडून दाखवावा त्याप्रमाणे श्री रामानुज यांचं समग्र जीवन कहाणी उलगडून दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न सदर अनुवादित पुस्तकात केला आहे. रामानुजांचा उल्लेख एकवचनी रूपात केला गेला आहे त्या एकवचनी रूपातूनच त्याचा वेगळा आपलेपणा जिव्हाळा विशेषत्वाने भावतो असा माझा विश्वास आहे. खरंच अनुवादित पुस्तक भावानुवाद महत्वाचा असतो आणि या पुस्तकात पुस्तक शब्दशः माझ्या हातात आमच्या आदरणीय आणि नजीकचे नातेवाईक डॉक्टर रमेश नारायण सावंत यांनी दिले त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानलेले आहेत. याचबरोबर बाल्टामोर यांनी त्या ठिकाणी रामानुजांबद्दल काय लिहिलंय काय म्हटलंय ते त्या ठिकाणी पहिली घटनेमध्ये तुम्ही सहज व्यक्त झालेला आहात सहज सांगून टाकलंय हे फार महत्वाचं आहे. म्हणजे इथून त्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी या पद्धतीने त्या व्यक्त होतात ती गोष्ट बघण्यासारखी ऐकण्यासारखी वाचण्यासारखी आणि नक्कीच श्रवणीय असं आरजे जगदीशला वाटतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही सहज काही गोष्टी सांगितलेल्या आहेत सहज गोष्टी मांडलेल्या आहेत. अभिप्राय सुद्धा इतका छान आहे. श्री रामानुजन श्रीनिवास केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाला ललामभूत ठरलेला रामानुजन यशस्वी होण्याची चिन्हे दाखवणारा असा आश्वासक विद्यार्थी होता ज्याने विद्यालयात शैक्षणिक पारितोषिके पटकावली होती. अवघ्या 16व्या वर्षाच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या वाचण्यात अ सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट इन प्युअर अँड अप्लाइड मॅथमॅटिक्स हे पुस्तक आले आणि तेच त्याची निर्णय क्षमता वृद्धिंगत करण्यास कारणीभूत ठरले. सदर पुस्तक म्हणजे सहजता आणि साधेपणा यांचा सहज सुंदर विलाप आहे. किती सुंदर गोष्ट तुम्ही मांडलेत बघा किती सुंदर गोष्ट सांगितलेत शब्द प्रभू डॉक्टर रमेश नारायण सावंत. आपण दिलेला अभिप्राय हा पूर्ण पुस्तक त्या ठिकाणी समजावून सांगणार आहे आणि प्रत्यक्षात मला त्या ठिकाणी तुम्हाला ऐकण्याचा योग आला कारण तुम्ही त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये होतात आणि आरजे जगदीश नाही या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थान भूषवण्याचा सन्मान प्राप्त झाला होता. एकूणच संपूर्ण पुस्तक जे आहे ज्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी एकूण प्रकरण जी आहे ती प्रकरण पहिल्या घटनेनंतर मंदिरातील निरवशांतता सैर आनंदाची आश्रयदात्याच्या शोधात जी एच हार्डी माझा परिचय रामानुजनाचा वसंत ऋतू इंग्लंडमधील कडाक्याच्या थंडीत उदासीन आरोग्य आणि अंतिमतः म्हणजे उदासीन आरोग्य

यानंतर एकूण 8 प्रकरण या पुस्तकामध्ये मांडलेली आहेत. पण प्रत्येक प्रकरणामध्ये उपप्रकरण कमी अधिक संख्येने आहेत. पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी ही पासून त्या ठिकाणी. आणि शब्दप्रभू सुलभा यांची एक गोष्ट मला आवडली, त्या स्पष्ट असं म्हणतात, जिथे मराठी भाषांतर करणं अनुवाद करणं शक्य नव्हतं तिथे मी जशा तसे इंग्रजी उद्गार किंवा जसे तसे मी इंग्रजी गोष्टी घेतल्या. हॉल्डी यांनी त्या ठिकाणी त्यांना केलेली मदत, त्यानंतर त्या ठिकाणी त्यांची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या विद्यापीठातली छायाचित्र, प्रत्येक प्रकरणातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळत जातात. प्रत्येक प्रकरणातून आपण समजून घेऊ शकतो की शब्दप्रभू सुलभा खानोलकर यांनी ज्योतिर्मय बुद्धी तुझी याच्यातून काय आणि कोणत्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं हे पुस्तक नाहीये, तर हा एक प्रकारचा त्यांचा प्रबंध आहे, हा त्यांचा एक प्रकारचा शोधनिबंध आहे. म्हणजे अनेक कविता त्यांनी लिहिल्या असल्या, शब्दप्रभू सुलभा या इंग्रजीतून शिकल्या असल्या, इंग्रजीतून त्या ठिकाणी त्यांनी शिकवलं असलं, इकॉनॉमिकचा त्यांचा स्पेशल विषय असला, तरी रामानुजनांबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे. आणि त्यांचं रामानुज गणित आणि परमेश्वर त्या असं म्हणतात, बघा दोन माणसांनी जर अंतराचे उत्तम उदाहरण म्हणजे हार्डींनी रामानुजची धर्मश्रद्धा नाकारणे. धर्मश्रद्धा याचा अर्थ केम्ब्रिज बुद्धिवंतांना मान्य असलेला नेहमीचा नास्तिकपणा, अज्ञेयवाद, अश्रद्धा या सर्व भावभावनांपासून भिन्नत्व, अथवा खरोखर रामानुजांचे मन पूर्वेकडील प्रभावाने भारवले आहे की नाही ते पाहणे. ई टी बेल असा यांनी असा शेरा दिला, रामानुजांनी नियमांचे उल्लंघन केले ज्या नियमांच्या सहाय्याने गणिती त्यांचे मूल्यमापन करीत असत. जेव्हा खरोखर महान औपचारिकता जाणणारा हिंदुत्ववादी रामानुजांचे अनपेक्षितरित्या आगमन झाले, त्यावेळी पटाईत विश्लेषकांनी त्याचे स्वर्गीय वरदान म्हणून स्वागत केले. मला वाटतं आपण प्रत्येकाने, म्हणजे या पुस्तकाचं शीर्षकच अप्रतिम आहे खरं, म्हणजे रामानुजन असं देता आलं असतं, पण ज्योतिर्मयी बुद्धी तुझी असं शीर्षक देऊन आपल्याला शीर्षकाकडे वळवण्याचा प्रयत्न हा शब्दप्रभू सुलभा खानोलकर यांनी केलाय. सुलभा खानोलकर, शब्दप्रभू तुम्हाला तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मला वाटतं वारंवार या पुस्तकाकडे आपण वळलं पाहिजे आणि प्रत्येकाने पुस्तक स्वतः विकत घेऊन वाचलं पाहिजे. आता इतकाच आपल्याकडे वेळ नाहीये पुढं पुस्तक उलगडून दाखवण्यापुरता, म्हणून आपण पुढच्या शब्दकृतीकडे साहित्यकृतीकडे वळतोय. शब्दप्रभू सौ मंगला तुकाराम शेळके बोराडे यांचं पळस मुखपृष्ठ इतकं देखणं आहे, म्हणजे मागचं त्या ठिकाणी अवकाश, मागचं ते मागचा तो रंग, मग मातीचा रंग, दूर त्या ठिकाणी असलेली झाडं आणि मध्ये एकटाच उभा असलेला फुललेला पूर्ण पळस, ज्या पळसाचं शीर्षक आहे ते अप्रतिम आहे. मुखपृष्ठानंतर मलपृष्ठाकडे आपण वळलो की शब्दप्रभू सौ मंगला तुकाराम शेळके बोराडे यांचा थोडक्यात परिचय. एम ए डी एड सेवानिवृत्त शिक्षिका, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्या पुरस्कारांचा उल्लेख. आणि मग आपण जातो ते या शब्दप्रभू मंगल यांच्या पुस्तकाला दिलेल्या सुरुवातीच्या ओळींकडे, सुरुवातीच्या गोष्टींकडे. माझा कविता संग्रह माझे वडील श्री गोरख रामराव बोराडे यांना अर्पण असं शब्दप्रभू मंगल म्हणतात. त्याचबरोबर हा कविता संग्रह जो आहे, हा कविता संग्रह याचे सर्व अधिकार हे सुरक्षित आहेत शब्दप्रभू मंगल तुकाराम शेळके बोराडे यांच्याकडे. KSI पब्लिकेशनच्या शब्दप्रभू विलास गोपाल पाटील यांनी प्रकाशक म्हणून भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे याला ISBN क्रमांक आहे. प्रथम आवृत्ती 17 मे 2026 आहे. अक्षरजुनी मुखपृष्ठ अतिशय आखीव रेखीव जे केले ते वेदविश्व ग्राफिक्सने केले आणि भारती मुद्रणालयाने याचं मुद्रण केलेलं आहे. किंमत फक्त 200 रुपये आहे. याची प्रस्तावना तर अप्रतिम आहे. अप्रतिम म्हणजे अप्रतिम जी शब्दप्रभू डॉक्टर मधुकर बाबूराव हुजरे, मला वाटतं अण्णाव जरी हुजरे असलं तरी शब्द कुठेही हुजरे होणार नाहीत, नतमस्तक होणार नाहीत याची काळजी प्रस्तावने त्यांनी घेतली. अगदी सुरुवातीलाच त्यांनी म्हटलंय, बघा भाषेचे सौंदर्य वाढले आहे पण काही ठिकाणी यमकांची जुळवाजुळव करताना शब्दांची जबरदस्तीही केलेली आहे. इतकं सुरुवातीलाच लिहिणं, खेळ भावनांचा मध्ये चांगला विचार कमी पण वेगवेगळ्या विचारांची गर्दी असं म्हणणं आणि मग पुढे

प्रभू मधुकर असं म्हणतात, प्रेमाची प्रेमळ भाषा मोगरा फुले ही बोलायला लागतात आणि स्त्रियांच्या केसांमध्ये बाळला जातो. आम्ही स्त्रियांच्या सतत सान्निध्यात राहतो. पळस काव्यसंग्रहात कुठेच नाटकीपणा आढळून आले नाही. किती सुंदर ना, म्हणजे प्रत्येक पळस असे एक फुल आवडते मला, लांबूनच पाहतात सगळे त्याला, गजबजाटापासून दूर, नको हुरहुर एकटाच राजा, नको कोणी फितूर. किती सुंदर, धकाधकीच्या वातावरणातून एकल्याला दूर कुठे लांब डोंगरावर तो उभा आहे. या भाषा अनेक कविता सामाजिक जाणीवातून, एकूण कौटुंबिक अनुभवातून, मानसिक खिन्नता निराशेमधून, सांस्कृतिक संस्कारातून प्रस्तुत झालेल्या आहेत. किती सुंदर अशी प्रस्तावना आपण दिलीत शब्दप्रभू डॉक्टर मधुकर, खूप खूप धन्य झालो. शब्दप्रभू श्री अशोक महादेव मोहिते यांनी अभिप्राय दिलाय. अभिप्रायामध्ये ते म्हणतात, आमच्या लाडक्या कवयित्री सौ मंगलताई शेळके यांचा काव्यसंग्रह पळस हा खूप छान काव्यसंग्रह असून याचे अवलोकन करण्याची संधी मला मिळाली असून मी कवितांचे वाचन केले असता खरंच मी मंत्रमुग्ध झालो आहे. त्यांच्या लेखन शैलीतील माझ्या मनात भावलेल्या कवितांचा मी उल्लेख इथे करतो. बंधन, वाळा, औक्षण, गणेशवंदना, वसंत पुल्लाम, संत तुकाराम इत्यादी. आणि प्रत्येक कवितेमधून मला काहीतरी वेगळं सापडलं असंही त्या ठिकाणी ते खास म्हणतात. त्यांच्या काही निवडक कविता ज्या माझ्या मनात खास भावल्या त्यातून कवयित्री पुढील संदेश देतात. कविता पळसामधून बोलते, फुलला पळस किती सुंदर, मनाला मोहितो वारंवार. शब्दप्रभू अशोक धन्यवाद, खूप छान पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी आपलं मन आपला अभिप्राय व्यक्त केला. शब्दप्रभू सौ मंगल तुकाराम शेळके बोराडे आपल्या पुस्तकाचं सार श्रेय देताना त्या म्हणतात, अचानक एके दिवशी माझ्या शिक्षिका ज्यांनी मला पहिलेच चौथी शिकवले त्या सौ सत्यमामा जाधवर यांना भेटण्याचा योग आला आणि त्यांनी मला खूप छान भाषण करायची, आता सध्या संसार नोकरी व्यतिरिक्त काय करतेस असं विचारले. लेखन चालू आहे का हा प्रश्न विचारला. मी भानावर आले, त्यांनाही मी सांगितले की इथून पुढे चालू करेन, परंतु त्या एवढ्या थांबल्या नाहीत. त्यांनी श्री मधुकर कुत्रे यांना फोन करून कल्पना दिली. त्यांच्या सांगण्यावरून श्री मधुकर कुत्रे प्रत्यक्ष भेटायला आले. त्यांनी माझ्या काही कविता वाचल्या, म्हणाले, मॅडम तुम्ही लिखाण चालू ठेवा, छान लिहित आहे. वा शब्दप्रभू उंगल खूपच छान. एकूण कविता या पुस्तकामध्ये काव्यसंग्रहामध्ये 87 आणि प्रत्येक कविता जबरदस्त आहे असं मी म्हटलं. पळसी कविता मी तुम्हाला वाचूनही दाखवली, पाऊल खुणा. आणि या काव्यसंग्रहाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, पारंपरिक काव्य प्रकार हाताळण्याच्या ऐवजी कुठे मुक्त छंद कुठे पारंपरिक अशा प्रकारे त्या ठिकाणी काव्यसंग्रह काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता आहे. उदाहरणार्थ बंधन बघा, बंधन नयनाचे, बंधन शब्दाचे, बंधन आदराचे, बंधन प्रीतीचे, बंधन नीतीचे, बंधन कृतीचे, बंधन कर्तव्याचे, बंधन वयाचे, बंधन जबाबदारीचे, बंधन निसर्गाचे, बंधनानेच बांधले जीवन, त्यानेच केले ते केले सुंदर. किती सुंदर कविता आहे. केवळ तूच रे सारखी कविता, तूच माझ्या जीवनाचे सार, तुझ्यावरच माझ्या जीवनाचा भार, तूच माझ्या जीवनाचा आधार, केवळ तूच रे विठ्ठला. सुंदर, साधी, सोपी, अलंकृत अशी भाषा वापरून शब्दप्रभू मंगल तुम्ही कविता लिहिल्यात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. कुठे जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोते हो, तुम भी ऐसा कहा पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आता जे जगदीश सोबत ऐकत आहात आपल्या सभोवतरी असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला कार्यक्रम पाने चाळता चाळता। पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे। शब्द प्रभू मित्रांनो आणि पुस्तक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 12 जुलै 2026 पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला, सर्वत्र ओला दुष्काळ पडला, नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या आणि महापुराची स्थिती सर्वत्रच निर्माण झाली। अशा वेळेला आपण पुस्तक वाचतो आणि पुस्तकांना आपले मित्र बनवतो, कारण घरात बसून केवळ मोबाईल आणि टीव्ही बघण्यापेक्षा पुस्तक वाचणं नक्की चांगलं, कारण पुस्तक वाचण्यामुळे आपल्याला विविध विषयांवरचं ज्ञान मिळतं। जसं शब्द प्रभू सुलभा खानोलकर यांच्या ज्योतिर्मयी बुद्धी तुझी या पुस्तकाने मला श्रीनिवास रामानुजन यांच्या आयुष्यातील उलथापालथ, यांच्या आयुष्यातील घडामोडी, जन्मापासून ते त्यांच्या जीव घेण्या मृत्यूपर्यंतच्या, म्हणजे असाध्य रोग झाल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी चाललेली ससेहोलपट, इथपर्यंत मला सगळ्या गोष्टी कळल्या। शब्दप्रभू सुलभा यांनी सुलभ पद्धतीने, शब्दप्रभू सुलभा यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने, सोप्या शब्दात श्रीनिवास रामानुजन या गणित तज्ज्ञाचं चारित्र्य आणि चरित्र दोन्ही गोष्टी अप्रतिम रेखाटल्या। शब्दप्रभू मंगल तुकाराम शेळके ज्यांचं पुस्तक आपण नुकतंच घेतलं, पळस त्या काव्यसंग्रहातील कविता सुद्धा सहज सोप्या शब्दात आपल्याला सांगून जातात निसर्ग किती महत्वाचा आहे। पुस्तकप्रेमी रसिक श्रोते हो, आर जी जगदीश आता वळतोय पुढच्या कलाकृतीकडे, ज्या कलाकृतीचं, ज्या साहित्य कृतीचं नाव आहे शब्दप्रभू दीपाली विवेक घाडगे यांचं काजळतीत। मुखपृष्ठ बहारदार आहे, रुबाबदार आहे, आकर्षक आहे। काजळ आणि तीट या दोन्ही गोष्टी मुखपृष्ठावर दिसतात। सुंदर असा चेहरा रेखाटलेला आहे आणि स्त्री काय म्हणते, काय विचार करते असा त्या ठिकाणी आश्वासक सूर मुखपृष्ठातून आपल्याला दिसतो। मुखपृष्ठाकडून मलपृष्ठाकडे गेलं की या काजळ तीट साहित्य कृतीची पाठ राखण शब्दप्रभू ज्येष्ठ कवयित्री साहित्यिक माधवी कुंटे यांनी केले। त्या लिहितात, सुंदर कविता वाचायला मिळणं हा आनंद योग असतो। काजळ तीट हा कविता संग्रह असाच आनंद देऊन जातो। माणसाच्या भावना संवेदनावर भर असणं, निसर्ग परिसर नातेसंबंध सार अंतरात मुरवून ते आविष्कृत करणं, आशय संपन्नता मम मर्म स्पर्शित्व आणि थेट अंतःस्पर्श करणारी जीवनाभिमुख संकल्पना, अशी कवितेची जीवघेणी मागणी असते। कवयित्री दीपाली घाडगे यांच्या या पहिल्याच कविता संग्रहातील कविता या कसोट्यांना पूर्ण उतरतात, त्या वाचता वाचता रसिकांच्या मनात भिनत जातात। एका कवितेत कवयित्री म्हणते, खरं सांगते वेदनांनो, तुमचे मनापासून आभार मानते मी, तुम्हामुळेच आनंदाचे खरे सार जाणते मी। या ओळी बुद्धाच्या तत्वज्ञानाला स्पर्श करून जातात। शब्दप्रभू माधवी कुंटे आपण केलेली पाठराखण अप्रतिम आहे। हे पुस्तक, हा काव्यसंग्रह, हा कविता संग्रह प्रकाशित झालाय। प्रथम आवृत्ती 20 ऑक्टोबर 2025, ISBN क्रमांक यायला लाभलेला आहे आणि शब्दप्रभू दीपाली घाडगे तसंच याचे प्रकाशक आहेत KE KA समूह प्रकाशन। सगळे अधिकार कॉपीराईट अर्थातच KA समूहाकडे सुरक्षित आहेत। याचं मुखपृष्ठ सुंदर आहे, आखीव रेखीव आहे, छान आहे आणि ज्यांच्यामुळे कविता पुन्हा आयुष्यात आली त्या आयुष्यभरच्या सोबत्यास भेट असं सुरुवातीलाच म्हटलंय। याची प्रस्तावना अप्रतिम आहे, म्हणजे शब्दातीत अशी प्रस्तावना शब्दप्रभू रवींद्र यशवंतराव देशमुख मुंबई यांनी दिले। ते लिहितात, कवयित्री दीपाली विवेक घाडगे यांचा पहिला वहिला कविता संग्रह काजळ तीत। मला तर सारखं वाटतं तीत आणि काजळ या दोन्ही गोष्टींचं बेमालूम मिश्रण या काव्यसंग्रहाच्या शीर्षकामध्ये आहे। यात हा कवितेच्या नभांगणात तेजोमय तारांकित होत आहे. कविता हा कवयित्रीच्या अंतर्मनाचा अमित असा कवडसा आहे जो वेगळ्या परिभाषेतून वेगवेगळ्या आशयातून अर्थातच कवितेच्या प्रत्येक ओळीतून वाचकाच्या अनुभूतीस येणार आहे. जगताना हरेक वळणावर सुखदुःख आणि वेदनांचा अतिशय सूक्ष्म मागोवा घेत कवयित्री उमलत्या कळीप्रमाणे आपल्या कवितेमध्ये व्यक्त होत म्हणते, मी शोध घ्याया अस्तित्वाचा निघाले खरी, मी शोध घ्याया अस्तित्वाचा निघाले खरी, वाटेत पड कर्तव्यांची लागणी.

किती सुंदर शब्द प्रभू तुम्ही जी शब्द प्रभू रवींद्र तुम्ही जी प्रस्थानं दिली ती प्रस्थानं वाचल्यानंतर असं वाटतं की संपूर्ण काव्य संग्रह पडला. कुठल्याही कवितेत पाल्ला न माजवता सरळ सटीक मोजकेच पण तितकेच वाचकाच्या भाविश्वात भव्यता निर्माण करणारे अचूक शब्द लिहिण्यात कवयित्व पूर्णपणे यशस्वी झाले. स्वप्रचितीस आलेले सारे चढ उतार आणि जाणीवा यावरही वेचक शब्दातून कवयित्व काय म्हणते बघा. निरोप अखेरता घेताना पाटी प्रत्येकाची होते कोरी हाती उरते केवळ तेव्हा जगलेल्या दिनांची शिदोरी. शब्दप्रभू रवींद्र खरंच खूप सुंदर वाऱ्याच्या अवल अलवारशा झुळकेने प्राजक्ताचे फूल गळून जाते अगदी तसाच काजळतीचा कविता संग्रह कवयित्री शब्दप्रभू दीपाली विवेक घाडगे यांच्या लेखणीतून अलवारपणे लिहून आपल्या ओंजळीत निखाळला आहे. अशा सुंदर कविता संग्रहाची प्रस्तावना लिहिण्याचा दुग्धशर्करा योग मला लाभला याचा आनंद काल त्रयातीत अभंग असेल काजळतीचा कविता संग्रह काव्य रसिकांच्या नक्की पसंतीस पडेल यात तीळ मात्र शंका नाही. शब्दप्रभू रवींद्र अप्रतिम अशी प्रस्थानं दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला असं वाटतं मूल्य केवळ 210 रुपये असलेला कविता संग्रह तुम्ही सगळ्यांनी वाचून विकत घेऊन वाचायला हवा नक्की. शब्दप्रभू दीपाली विवेक घाडगे यांनी मनोगतात म्हटलंय माझा पहिलाच कविता संग्रह आपल्या पुढे ठेवताना होणारा आनंद शब्दातीत आहे. यातील कविता या त्या प्रत्येक क्षणी माझ्या मानसिक वैचारिक भावनिक अवस्थेचे शब्दरूप आहे. खरं तर कविता माझ्यात कधी आणि कशी जन्मली ते मला सुद्धा सांगता येणार नाही. कविता लिहिण्याचा छंद लहानपणापासून होता पण याला कविता म्हणता येईल का येईल की नाही हा प्रश्नच आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मात्र कवितेची गोडी लागली आणि मी कविता लिहित राहिले. काजळतीत ही या सोबतीची पहिली पायरी हे सृजन आपल्या सर्वांसमोर ठेवताना मला मनस्वी आनंद होत आहे. तुझी आई आणि तुझा अण्णा असं म्हणून आई आणि बाबांनी शब्दप्रभू दीपाली यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत. एकूण कविता 70 आहेत. मला वाटतं शब्दांचं हे 70 आहे. काजळतीत वेदनांना आज मी सांगितले ठणकावून वेदनांना आज मी सांगितले ठणकावून येतच आहात तर या पण हो जरा जपून कारण जगण्याची दिशा माझी बदलली आहे. आता सुखदुःखाची भिन्नता संपली आहे. आता येणे तुमचा आता तेवढंच स्वीकार आहे. भाग्यरेषांना माझ्या आता नसणार नकार आहे. वा शब्दप्रभू दीपाली अप्रतिम. आता ही कविता पहा चला पाहू अंबरास हातात दे जरासा हात राहू नको सुदास धरणी कविता घेताना चल पाहू अंबरास ही केशराची उधळण गगनात कशी झाली लाजली आरक्त धराई चढली संध्येला लाली त्यांच्या प्रीतीचा रंग कसा चढला चराचरास धरणी कविता घेताना चल पाहू अंबरास. वा खरं म्हणजे शब्दप्रभू दीपाली मला सगळ्यात कविता वाचून दाखवायचे वाटतात. अगदी बाई पण असेल किमय असेल रीती ओंजळ असेल सारे माझ्या घरट्यात असेल प्रीत भरली असेल काम मन हे झुरते असेल पण वेळचा अभाव आहे म्हणून मी इथे थांबतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच तुमचा काव्य संग्रह जनमान्य होईल सगळ्यांना वाचावासा वाटेल अशी आपण खात्री बाळगूया. पुढच्या शब्दकृतीकडे वळूया साहित्यकृतीकडे वळूया. जनमनाचा हुंकार शब्दप्रभू विजय कुमार काशीनाथ सोनावे. मला पहिलं मुखपृष्ठाची ओळ वाचावीशी वाटते. मनातल्या भावनांचा आवाज शब्दांच्या रूपाने जनमनाचा हुंकार एल्गार आहे. क्रांतीचं प्रतीक आहे. मूठ आवळलेली आहे. सूर्य उदय झालेला आहे अस्त नाही मला वाटत. हा उदय आहे खरं म्हणजे कारण उदय सगळ्यांचा आहे क्रांतीचा आहे आणि त्यातून त्या ठिकाणी तो एल्गार आहे. एकीकडे त्या ठिकाणी मुखपृष्ठावर एक ओंकारही आहे तो समोर दिसतो. मलपृष्ठ जबरदस्त आहे आणि मलपृष्ठामध्ये त्या ठिकाणी दोन दोन गोष्टी मला दिसतात. मलपृष्ठ जनमनाचा हुंकार काव्य संग्रह. जनमनाचा हुंकार हा केवळ कविता संग्रह नाही तर समाज मनातील वेदना संघर्ष प्रेम नाती संस्कार ग्रामीण वास्तव मानवी भावनांचा प्रामाणिक आवाज आहे. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता सामान्य माणसाच्या जगण्याला स्पर्श करते. समाजातील बदलते वास्तव शेतकऱ्यांचे शेतकन्याचे जीवन वृद्धांचे दुःख स्त्रीशक्ती निसर्ग प्रेम

सगळं यामुळे आहे. त्यामुळे वाचकाला स्वतःचीच प्रतिबिंब या कवितेतून दिसेल. पुढे तरी काय असं म्हटलंय, कवी शब्दप्रभू श्री विजयकुमार काशीनाथ सोनावणे यांनी समाजकार्य आरोग्य सेवा प्रत्यक्ष जीवनातील अनुभवातून कविता शब्दबद्ध केलेल्या आहेत. जनमनाचा हुंकार हा त्यांचा भावविश्व उलगडणारा महत्वपूर्ण काव्यसंग्रह आहे. याची हा काव्यसंग्रह वारकरी प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलाय. कांचन गवळी त्याच्या प्रकाशिका आहेत. मुद्रक मांडणी सजावट शब्दप्रभू राहुल मुंढे यांची आहे. प्रथम आवृत्ती 7 जून 2026. सर्व अधिकार शब्दप्रभू विजयकुमार लक्ष्मण उर्फ काशीनाथ सोनावणे यांच्याकडे स्वाधीन करण्यात आलेले आहेत. मूल्य केवळ 160 रुपये आहे. पृष्ठ संख्या 80 आहे. आणि अर्पण केलंय हे हा काव्यसंग्रह ज्यांच्या कष्टांच्या सावलीत माझे आयुष्य फुलले, ज्यांच्या संस्कारांनी लेखणीला शब्द मिळाले, माझे आई वडील कैलासवासी काशीनाथ उर्फ लक्ष्मण अप्पाराव सोनावणे आणि कैलासवासी चंद्रभगा काशीनाथ सोनावणे यांना सादर समर्पित. या पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण शब्दप्रभू दत्तात्रय गणपतराव इंगळे आलूरकर यांची माझी ओळख या कार्यक्रमामुळे झाली. आणि त्यांचं पुस्तक म्हणजेच त्यांचं मनामनातील अभंग हा अभंग संग्रह यापूर्वी मला घेण्याचा योग आला आणि त्याचा उल्लेख करण्याचा योग आला आणि याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सुंदर प्रस्तावना आहे. ते असं म्हणतात शब्दप्रभू दत्तात्रय असं म्हणतात, जनमनाचा हुंकार मराठी साहित्य विषयात जीवनाच्या विविध रंगांना शब्दरूप देणारे अनेक कवी झाले, परंतु समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना माणसाच्या भावविश्वाला आणि संस्कारांच्या परंपरेला आपल्या साध्या सरळ आणि लोकभाषेतील कवितातून अभिव्यक्त करणारे कवी विशेष ठरतात. असे संवेदनशील कवी म्हणजे विजयकुमार सोनावणे. आरोग्य सेवेसारख्या अत्यंत जबाबदारीच्या क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करताना त्यांनी माणसांच्या वेदना जवळून पाहिल्या. समाजातील दुःख संघर्ष राजकारण धर्म निसर्ग प्रेम नातेसंबंध माणुसकी अनेक यांच्या अनेक पैलू त्यांच्या मनात साठत गेले. त्या अनुभवाला त्यांनी कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त केले आणि त्यातूनच जनमनाचा हुंकार हा काव्यसंग्रह जन्माला आला. सगळ्या कवितांचं वर्णन त्यांनी केलंय. वास्तवाचे जिवंत चित्र ते म्हणतात प्रकाशित करतात. चित्र दिसते हा केवळ काव्यसंग्रह नाही तर कवितेचा संच नाही, तो सामान्य माणसांच्या मनातील भावनांचा आवाज आहे. आणि या प्रस्तावनेचं विशेष आहे, सगळ्या कवितांचा आशय शब्दप्रभू दत्तात्रय यांनी त्याच्या पुढे मांडलाय. प्रस्तावना वाचा आणि पुढे चला असा काहीसा विचार त्यांचा असावा असं मला वाटतं. 62 कविता आहेत आणि शब्दप्रभू विजयकुमार सोनावणे कवी लेखक सोलापूर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणतात, तसं सांगायचं म्हणलं की आपला आनंद आपण सर्वांपर्यंत पोहोचवलाच पाहिजे. आपल्याबरोबर आपल्या सर्व मित्रांना सुद्धा आपल्या आनंदाचा म्हणजे कवितेचा आनंद घेता आला पाहिजे असे विचार माझ्या मनात अनेक वेळा येत असायचे. या विचाराने मी छोट्या मोठ्या कविता करत असत. तसेच मला समाजकार्याची पण आवड होती आहे. मी 22-23 वर्षाचा असल्यापासून समाजकार्य करत आलो. 1977 अनिमळ्याच्या काळात जयप्रकाश नारायण हे एक महान व्यक्ती जेलमध्ये होते. त्यांनी जेलमध्ये असताना छात्र युवा संघर्ष वाहिनी ही संघटना काढली होती. या संघटनेचा उद्देश असा होता की तळागाळातील गोरगरीब त्रास सोडवण्यासाठी झटणे रस्ते रेणं ही क्रांतिकारक संघटना होती. या संघटनेत 2 वर्ष काम केलं. शब्दप्रभू सुप्रिया जाधव अर्थात संपादिका दैनिक साहित्य तेज प्रकाशिका साहित्य सेवा प्रकाशन यांनी सुंदर शुभेच्छा दिल्यात. त्या म्हणतात, जनमनाचा हुंकार काव्यसंग्रह अनेकांच्या मनात विचारांची नवी ज्योत पेटवो, समाज जागृतीचा संदेश घराघरात पोहोचव आणि साहित्य विषयात आपली वेगळी ओळख निर्माण करो. हीच सदिच्छा शब्दप्रभू पद्मकवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली आपल्या शुभेच्छामध्ये लिहितात. शब्दप्रभू श्री विजयकुमार सोनावणे यांचे नुकतेच माहूरगडची रेणुका देवी भक्तिमय पुस्तक प्रकाशित झाले. जनमनाचा हुंकार याची रचना केली. हा काव्यसंग्रह त्यांना खूप खूप शुभेच्छा. 62 कविता आहेत. त्याच्यामध्ये आई ही कविता दोनदा आले, पण ती कविता सारखीच नाहीये. ती कविता दोन्ही कवितांमधला आशय दोन्ही कवितांमधला विषय हा वेगळा आहे. खरं म्हणजे आईवर कितीही द्यावं आणि कोणीही द्यावं अशी आई असते आणि याच्यामध्ये ही आई तशीच दिसते. मला वाटतं ती कविता आई आई तुझ्याच आठवणी येतेच वेळोवेळी मज, तुझ्याच आठवणीने कायम कळत नाही मज, माझीच मुलं बायको देती वेळे पण मज, आई तुझ्या आठवणी कसं सोडू सांगा. या कविता प्रत्येक कविता वाचावी आणि प्रत्येक कविता संग्रह ठेवावी अशी आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी जनमनाचा हुंकार शब्द प्रभू विजयकुमार

0: श्रीनाथ सोनावणे यांचं पुस्तक, त्यांचा काव्यसंग्रह विकत घेऊन वाचावा आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा द्याव्यात. प्रत्येक कविता घेण्यासारखी आहे, ऐकण्यासारखी आहे, वाचण्यासारखी आहे, संग्रह ठेवण्यासारखी आहे. शब्दप्रभू मित्रांनो आणि काव्यप्रेमी रसिक श्रोते हो, पुस्तकप्रेमी रसिक श्रोते, अर्जुन रेड्डी इथे थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या वेळेला आणखीन चार पुस्तकं घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा, आनंद लुटा, ऐकत राहा पुणे
1: यावर. बुझा.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोब फिरकत. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: मी प्रकाश फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, यातून रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM याच्यावरून रोज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। आणि कालच्याच भागात शेवटी मी सांगितलं, आपल्याला नरेंद्राबरोबर स्वामीजींबरोबर आनंद यात्रेत सहभागी व्हायचंय, पण जसं आपण पाहू तसं आपल्याला दिसतं। आपल्या मनात स्वच्छ असेल तर सगळं स्वच्छ दिसेल, आपलं मन थोडं मलिन असेल तर सगळीकडे आपल्याला दोष दिसतील। ही नरेंद्रच्या दृष्टीने खरोखर आनंद यात्रा आहे, अनुभवाची यात्रा आहे, आणि अनुभवातनं बरंच काही शिकायला मिळतं। आणि नरेंद्रचा तर ठाम विश्वास होता, पटलं मग स्वीकारलं, याच्यातूनच आपण आज ही यात्रा पुढे कशी जाते ते पाहणार आहोत। रेडिओ पुणेरी आवाज वर मनापासून प्रेम करणारे रसिकांनो, पुन्हा एकदा तुम्हाला अभिवादन करून मी हा आनंद यात्रेचा प्रवास पुढे सुरू करतो। मी आधीच सांगितलं की हा संन्यासी आहे। संन्यासी म्हटलं की आपल्याला वाटतं सगळं विरक्त, कशाचा पाश नाही, कशाचा मोह नाही, कशाचं बंधन नाही, कशाची आसक्ती नाही, निर्विकार, चंदन आणि विस्तव दोन्ही समान।

असणारा, पण हा संन्यासी जरी असला तरी योद्धा आहे. राजस्थान, अलवार, अहमदाबाद, भूज, जुनागड, सोरठी, सोमनाथ अशी भ्रमंती पायी चालणं फिरणं चालू आहे. याचा प्रवास आजच्यासारखा सुखकर नव्हता. आज कुठलाही नेता किंवा कुठलाही धनिक काही क्षणात, काही अर्ध्या तासाच्या अवधीत देशाच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. आता तर मित्रांनो, विज्ञान एवढं प्रगत होणार आहे की काही वर्षांनी तो प्रकल्प जर प्रत्यक्षात आला तर पुण्याहून 15 ते 20 मिनिटात कॅप्सूलमधून माणूस पुण्याहून मुंबई गाठणार आहे. परंतु हा 125 वर्षापूर्वीचा प्रवास आहे. दळणवळणाच्या मार्गांची सुविधा कमतरता आहे, रस्ते धड नाही. या भ्रमंतीत विविध अडचणी आलेल्या आहेत, विविध आपत्ती आलेल्या आहेत, विविध संकट आली आहेत. पण त्या अडचणींना, त्या संकटांना आपत्ती न मानता संधी मानली, आणि संधीचं यशात रूपांतर कसं करायचं यासाठी हा कधी डगमगला नाही, ना कधी खचला. धैर्याने, निर्धाराने, एका निश्चयाने हा वाटचाल करत राहिला. या वाटचालीत त्याला राजे महाराजे भेटले, सरदार भेटले, जमीनदार भेटले, धनिकापासून गरिबापर्यंत सर्वसामान्य गरीब या सर्वांनाच आपल्या ओजस्वी विचारांनी, तेजस्वी नजरेने भुरळ घालीत, त्यांना जिंकून त्या सर्वांच्या हृदयात, मनात आपलं स्थान पक्क करत हा वाटचाल करत होता. हे कुठल्याही शस्त्राशिवाय, कुठल्याही आमिषाशिवाय, कुठल्याही लालूशिवाय आज तुम्ही विश्वास ठेवणार नाही याच्यावर. अशाच एका भ्रमंतीत मी तुम्हाला आधीच सांगितलं की बालपणापासून याने अनुभवलेलं आहे सर्व धर्म समभाव. याच्या वडिलांकडे, त्याच्या आवडत्या बाबूजीकडे विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध भाषांचे बोलणारे पक्षकार म्हणजे आशिलेत, आपली गाराणी सांगत, हे आपण मागे पाहिलेलं आहे. आणि असा सर्व धर्म समभाव असा शिकून येत नाही, तो अनुभवा लागतो. पाहू आपण एक प्रसंग. अशाच भ्रमंतीत राजस्थानातील एका छोट्याशा रेल्वे स्थानकावरचा प्रसंग. आजही तुम्ही पॅसेंजरचा प्रवास डोळ्यासमोर आणा आणि काही स्थानक, प्रत्येक स्थानकावर पॅसेंजर थांबते तर काही स्थानक इतकी छोटी असतात की रेल्वेच्या दोन्ही बाजूपैकी एका बाजूला छोटंसं खेडं दिसतं, छोटीशी वस्ती दिसते आणि आपण पुढे जातो. असाच हा एक प्रसंग आहे. एक छोटंसं रेल्वे स्थानक होतं. सर्व धर्म समभाव दर्शवणारा हा प्रसंग आहे. फलाटावर स्वामीजींचा मुक्काम. स्वामीजींच्या आगमना अगोदरच त्यांच्या यशाची कीर्ती, त्यांचं यश, त्यांचा पराक्रम, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं वागणं हे सर्व दूर अगोदर पोहोचलेलं असे. आणि परिणाम त्याचा असा असे की स्वामीजी तिथे उतरले, तिथं मधमाशाचं पोळ जसं असतं मधाभोवती गोळा होतं, तशी भराभर माणसं, मग त्याच्यात लहान आले, थोर आले, पोरं आले, सोरं आले, जक्कड म्हातारे आले, जमीनदार आले, शेतकरी आले, कामकरी आले, कष्टकरी आले. त्यावेळच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार ज्यांना स्पर्श करणं पाप समजलं जायचं अशी समाजातली माणसं सुद्धा आली. आणि प्रत्येकाला एकच ओढ होती की स्वामीजींचं दर्शन घ्यायचं. नाही बोलता आलं, नाही त्यांच्या चरणाला स्पर्श करता आला तर कमीत कमी या महापराक्रमी संन्याशाचं, विद्वानाचं, महाराजांचं, महाराज म्हणजे मनाच्या हृदयावर ज्याने आपलं स्थान आरूढ केलेलं असा तो महाराज. एकच तळमळ असायची. आणि आपल्याला दुरून दर्शन झालं नाही मग तो म्हणतो अजून लवकर.

अजून लवकर जाऊ, तर काही जण तर पहाटेपासून रांगेत उभे असायचे. अशी ही भेटीची वर्दळ, येणारे जाणारे रात्रीच्या अखंड 10-11 ठोक्यापर्यंत स्टेशनवरच्या ही वर्दळ चालू असे. कोणाला काही प्रश्न असत, कोणाला काही अडचणी असत, कोणाला असं वाटतंय की यांच्या दर्शनाने सुद्धा आपलं सगळं दुःख दूर होईल. जसं मला इथं एक दोनदा विचारण्यात आलं की इथं आल्यावर तुम्हाला काय वाटतं, आता हा प्रसंग आत्ता काही क्षणापूर्वी घडलेला आहे. माझ्याबरोबर माझे एक स्नेही 3-4 वेळा आलेले आहेत, आजही आलेले आहेत, श्रीयुत राठी. मी वर येण्यापूर्वी ते मला आणि सर मी 10 मिनिटं जरा ध्यान मंदिरात बसतो. आता त्या ग्रहस्थाजवळ जमीन जुमला इस्टेट काही कमतरता नाही, कशाचीही कमी नाही, पण त्यांना अशी अनुभूती मिळाली की 10 मिनिटं आपण इथं बसलं की आपलं मन शांत होतं. कुठल्याही अपेक्षेने ते आलेले नाहीत, अगदी ऑटोचे पैसे सुद्धा ते मला देऊ देत नव्हते. असा निराकार माणूस आणि खाली ते मनशांतीसाठी बाबांसमोर बसलेले आहेत. म्हणजे कुठलीच अपेक्षा नाही. अपेक्षा घेऊन तर सगळेच येतात, पण अपेक्षा नसताना येणारा माणूस जास्त महत्वाचा असतो आणि माझ्या दृष्टीने तो मोलाचा असतो. आणि मग निरनिराळ्या समस्या मांडल्या जात, अडचणी मांडल्या जात, स्वामीजी आपल्या मधुर वाणीने त्याच्याशी संवाद साधत आणि त्या संवादातून त्याला योग्य उत्तर उपाय सुचत असे. आणि तो पीडित, तो दुःखी, तो त्रस्त, तो गांजलेला एका अवीट समाधानाने बाहेर पडत असे. आम्ही मित्र जळगावला फिरायला जायचो, सेवानिवृत्त आलेले सगळे. आणि त्यातला माझा एक मित्र म्हणायचा, सर तुमचा असं आहे म्हणे, तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही 10 उपाय सांगता, मग जो समोरचा आहे त्या 10 त्याला कुठला तरी एक योग्य वाटतो आणि त्याला वाटतं सरांनी काय उपाय छान सांगितला. हा माझा आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी सांगतोय. मला एवढंच म्हणायचं आहे, तुमची अडचण काय ही समोर मांडल्याशिवाय समोरच्याला त्याच्यात काय समजणार आहे. अशा रीतीने आणि ज्याला अनुभव चांगला आला, ज्याची समस्या सुटली, ज्याचं दुःख दूर झालं, तो एका तोंडाने 10 कानांना लागे, ते 10 कान 20 कानांकडे जात, 20 शेकडो होत, आणि हळूहळू ही कीर्ती, अहो स्वामीजींचं दर्शन घेतलं, काय अवली आहे हो, काय पंडित आहे, कुठलं मागणं नाही, कुठलं घेणं नाही, एक पैशाची सुद्धा स्पर्श करण्याची इच्छा नाही, इतका निर्विकार माणूस आम्ही पाहिला नाही. त्यामुळे आजच्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी गर्दी जास्त होत असे. परिणामी लोकांची रांग अखंडच, तिला खंडच नाही, ती वाढतच राही. झोपण्यास रात्रोचे 12 वाजत, 2-3 तासानंतर परत पहाटे तोच प्रकार, तोच प्रसंग, तीच रांग, तीच गर्दी, तीच माणसाची झुंबड, त्याच अडचणी, त्याच समस्या, पण स्वामीजींचा चेहऱ्यावर कुठेही थकवा नसे. असं अखंड 3 दिवस चालू होत. निवांतपणे भेटता यावं म्हणून मुद्दाम काही लोक रात्री 11 पुढे येत, म्हणून अजून उशीर होई. तर स्वामींना रात्रभर विश्रांती मिळालीये असं समजून काही जण पहाटेच आपला पहिला नंबर लावा म्हणून धडपड करत. 3 दिवसानंतर थोडी गर्दी कमी झाली, थोडासा अवसर मिळाला, गर्दी रोडावलेली दिसताच फलाटासमोरील एक चांभार भीतभीत स्वामीजीं पुढे आला आणि अत्यंत नम्रतेने तो स्वामीजीं पुढे नतमस्तक झाला, अगदी साष्टांग दंडवत घातला म्हणाना, व फार मोठे धाडस करून, हिम्मत करून तो स्वामीजींना विचारता झाला, स्वामीजी मी याच फलाटासमोरील झाडाखाली चपला जोडे दुरुस्तीचं काम करतो, मी गेले 3 दिवस झाले पहाटेपासून पाहतोय, या 3 दिवसात आपण जेमतेम पाण्याशिवाय काहीही घेतलेलं नाही, आपण सतत बोलतच आहात, तुम्हाला तास 2 तासाच्या वर झोपही मिळाली नाही, आपल्या खाण्यापिण्या

त्याची व्यवस्थाही नाही. ना आपण केली, ना तुम्हाला भेटायला येणाऱ्यांनी, ना तुमच्या दर्शनाने समाधान होणाऱ्यांनी. स्वामीजींना वाटलं की खरंच या सामान्य चांभाराच्या रूपात देवच आपण पुढे उभा आहे. ते त्यास श्रांतपणे म्हणाले, अगदी बरोबर बोलतोय तू, खरच खरच रे, मी खूप खूप थकलोय रे, मला थोडस तरी खायला मिळेल का? त्यावर लगबगीने चांभार उत्तरला, महाराज त्यासाठी तर मी आलो, पण मी पडलो चांभार, अछूत अस्पृश्य, माझ्या हाताची भाकरी कशी देऊ दो तुम्हाला देवा? ती तुम्ही तुम्हाला कशी चालेल बरं ती? त्यापासनी मी तुम्हाशी कोरडा शिधाच आणून देतो. शिधा म्हणजे डाळ, तांदूळ, बेसन पीठ, मिरची, तो तुम्ही रांधून घ्या, शिजवून घ्या व खा, म्हणजे विटाळ चांडाळ काही होणार नाही. यावर स्वामीजी हळुवारपणे त्यास म्हणतात, अरे वेड्या, तसं काही नसतं, विटाळाचे काय घेऊन बसलायस? उलट तू रांधलेलं, तू बनवलेलंच मला खायला फार फार आवडेल रे. तेव्हा तूच ते काय खाण्यास घेऊन ये, झुणका भाकरून आण वाटल्यास नुसती. सांभाराला तर देवच बोलल्यासारखा आनंद झाला. त्याच आनंदात उड्या मारत मारत त्याने रस्त्यापलीकडचं आपलं खोपटं गाठलं, कारभारणीला पटकन झुणका भाकर करण्यास सांगितलं. तिनंही पटकन झुणका भाकरी केल्या. त्या गरमागरम भाकऱ्या, त्यावर चटकदार झुणका व पाण्याचा लोटा घेऊन त्वरेने चांभार स्वामीजी समोर दाखल. त्याने नम्रतेने वाकून तो थाळा स्वामीजी समोर ठेवला व दोन्ही हात झाडून बोलता झाला, महाराज सुरू करा, ग्वाड मानून घ्या. स्वामीजींना ते तर सर्व मिष्टान्नच वाटलं. या सामान्य चांभाराच्या पाहुणचाराने ते खूप खूप संतुष्ट झाले, समाधानी झाले. त्याचवेळी त्यांच्या मनात विचार आला, पैशाने गरीब पण मनाने प्रचंड श्रीमंत असणारी व्यक्ती अशी कितीतरी बहुसंख्य माणसं भारतातल्या झोपडी झोपडीत आहे. असा आनंदाने भोजन चालू असतानाच गावातील अतिप्रतिष्ठ कंसात अनेक प्रश्नचिन्ह धनाढ्य परंपरेचा स्वाभिमान बाळगणारे, स्वतःच्या उच्च जातीचा तोरा मिळवणारे यांचं आगमन झालं. समोरचं दृश्य पाहून ते तर दिगमूढच झाले. अरे काय चाललंय हे? स्वामीजी सामान्य चांभाराच्या हातचे खातात? हे पाहून त्या रूढीप्रियवाद्यांचे, परंपरावाद्यांचे माथच भडकलं व त्यातील एक जण बेतालपणे बोललाच, स्वामीजी हे काय चालवले तुम्ही? केवढा अधर्म करीत आहात आपण? आपण एवढे स्वामी, ज्ञानपंडित, विद्वान आणि चांभाराच्या आजचे जेवतात? काय साधलं तपश्चर्याने तुम्ही? काय साधलं तुम्ही साधनेनी? पाप आहे पाप. त्यावर स्वामीजी अत्यंत शांततेने व ठामपणे खंबीरतेने उत्तर झाले देते झाले, अरे मुढांनो, मूर्खांनो, तुम्ही सर्व स्वतःला उच्च जातीचे समजतात, प्रतिष्ठित म्हणून मिरवतात, तालेवारपणे वागतात, पण गेले 3 दिवस झाले मी येथे तुम्हा सर्वांनाच भेटत आहे, अखंड अखंड बोलत आहे, तुमच्या शंकांचे, अडचणींचे, समस्यांचे, प्रश्नाचे निवारण करण्यासाठी धडपडत आहे, पण तुमच्यापैकी एकाला तरी या 3 दिवसात मी काही खाल्लंय का, जेवलोय का, घासभर अन्न तरी खाल्लंय का, एवढंच का भांडभर पाणी तरी प्यालोय का, एवढं सुद्धा समजून घ्यावेसे वाटले नाही? आणि वरून मग विचारणे तर दूरच, साधं ग्लासभर पाणी प्याले की नाही एवढी विचारण्याची तुम्हाला करावीशी वाटली नाही, पण या सामान्य बंधूत जी माणुसकी आहे तिचा थोडासाही अंश तुमच्यात नाही, आणि जर तो असता तर तुमची अशी बोलण्याची आणि वागण्याची हिंमतच झाली नसती, याची मला खात्री.

ही होती नरेंद्रची कृतिशील समानता. म्हणूनच तर म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आज आपण एक पाहतोय की माणूस बोलतो काय वागतो काय काल काय म्हणला उद्या काय म्हणला. मी पुन्हा पुन्हा सांगेल की राजकारण हा आपला विषय नाही, आपल्याला राजकारणात जायचंही नाही. पण सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे त्यामुळे कोण काय बोलतो आणि कोण कुठल्या वेळा पलटतो हे आपण पाहिलं तर त्या पार्श्वभूमीवर 1200 वर्षापूर्वीचं स्वामीजींचं वागणं खरोखर आपल्याला काही घेण्यासारखं आहे. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि त्या घोषवाक्याप्रमाणे आनंदी रहा आणि आनंद लुटा. आपण हा सर्व धर्म सम भावाचा प्रसंग पाहिला. असे अनेक प्रसंग आपल्याला पुढे पाहायचे त्या फेरीत. हजरजबाबीपणा, प्रसंगावधानता, नम्रता, शालीनता, पण त्याचबरोबर जिथे अन्याय आहे जिथे दुराचार आहे तिथे कडाडणारी स्वामीजींची वाणी हे सुद्धा आपण अनुभवणार आहोत. पुन्हा तुम्हाला नम्रतेने अभिवादन करतो. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज, आनंदी रहा आनंद लुटा. पुढच्या भागात ही परिभ्रमण यात्रा, पदयात्रा, खऱ्या अर्थाने पदयात्रा आपण अनुभवणार आहोत. धन्यवाद.